तू है मेरा माता, तू मेरा बंधप, तू मेरा प्राता। ए सतगुरु तू ही मेरी मां, तू ही मेरा प्यो, तू ही मेरी भैन ते भरा रिश्ते।